0: sip on ya. Extreme energy drink.
1: निकट मा दिदी बहिनी, विकट मा दिदी बहिनी, यो